0: Farita, tebusha hani hai shal kama pande kiel falifika, farising kogduk ni bishinti karanglai ni loge logino. Hello? Hello?
1: Hello?
0: Funk ham lam shago?
1: Hmm.
0: Ow, ow, do.
1: Ow, didn't you bug, sir?
0: Nee.
1: Ah,
0: ee.
1: Ow. अनि कोला पुलेर हाजा पुलेर अब पुलेर आउनु हाजा जस्तो बार बार नि रिपोर्ट छ त्यो कुन छ मैले मिसिल कल हा आ पुलेर न तिमी जत कोला पनि खडै छ कि या खडै बजन म मेला खाजा न बलाय बलाय हम भाइ अनि पान काम गर्ने खला त गयो
0: आउ हम भाइ तिसा साल रुमिङ छ भनि बगे
1: आउ बाक्सा तिमी I am going to see you somewhere. I am going to see you somewhere. Kotor engineer, doctor, master, wakil, barrister, hakim. Nanti ni kau bodoh, tapi kita kau kau bodoh. Jadi hakim, wakil, engineer. Bos tamu saya, tamu saya itu tangsa. Abu tu, semua tamu tamu je, bukan kerja saja. Tamu kerja je, bos masa mana ni? Bukan masa mana? Masa apa? Jadi mo, kita kau bangsi, hamar ini kau kubat. I'm going to go to the house.